सुप्रभात श्रुती हो, एफ एम बँड 101.7 मेगा हॉर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 5 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या या प्रसारणसभेत मी वैशाली नांदगावकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं.

0: सभी जीवों के लिए जीवन की उपयोगिता बनाए रखने और इसके संरक्षण के लिए जागरूकता बढ़ाने हेतु संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम के अंतर्गत ये दिन मनाया जाता है। इसकी शुरुआत 5 जून को 1973 से हुई थी। ये दिन पर्यावरण की रक्षा के लिए वैश्विक स्तर पर सामूहिक प्रयासों को प्रोत्साहित करता है। जकार्ता में इंडोनेशिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में एमआर अर्जुन और हरिहरन अमसा करुणन ने क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। पुरुष डबल्स में कल भारतीय जोड़ी ने मलेशिया के एरोन ताई और कैंग खाइजिंग को शिकस्त दी थी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.7 मेगा हॉर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, अमृत प्राशन केल्यानं मनुष्य चिरंजीव होतो, मृत्यू त्याला स्पर्शही करू शकत नाही असं म्हटलं जातं। तसंच चांगले विचार हे अमृताप्रमाणेच असतात, ते श्रवण केले की कोणतीही वाईट गोष्ट आपल्या मनाला स्पर्शही करू शकत नाही। याच अनुषंगानं चांगल्या विचारांचं अमृत देणाऱ्या अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूयात संगोपन याविषयी विजय भोसले यांचे विचार।
2: अन्न वस्त्र निवारा केवळ याचीच पूर्तता करून एखाद्याचं पालन पोषण करत वाढवणं हे सारांश रूपानं संगोपन या शब्दप्रयोगाच्या संहितेत बसत असलं तरी संगोपनाचा प्रभाव, त्याची महती तथा व्याप्ती याहून कितीतरी विस्तृत अन गहन आशय संपन्न आहे। त्यात वैयक्तिक, पारंपरिक, वयपरत्वे करावयाचे विधिपूर्ण संस्कार, भौतिक सर्वांगीण शिक्षण प्रशिक्षण, नैतिक मूल्योपासना, सार्वजनिक कर्तव्याची जोपासना, शासन व्यवस्थेसह समता आणि न्याय निवाड्याबाबतची प्रामाणिक कर्तव्यबद्धता अंतर्भूत असून तशी अपेक्षा असते। सामान्याहून असामान्य उत्तुंग नेतृत्व घडविण्याची प्रतिभाही संगोपनात असते। प्राचीन भारतात इसवी सन पूर्व 4th शतकात आर्य चाणक्य हे एक प्रकांड पंडित, महान अर्थशास्त्री, राजनीतिज्ञ आणि अचाट बुद्धी असलेले मार्गदर्शक होते। नंदवंशी शासक घनानंदाच्या बेबंद विलासी आणि क्रूर शासनव्यवस्थेला कंटाळून त्यांनी एका सामान्य बालकाला आपल्या छत्रछायेखाली घेत त्याचं इतकं उत्तम संगोपन केलं आणि युद्ध, कला, शासन, शिक्षा, नीती आणि कणखर नेतृत्व याचं प्रदीर्घ प्रशिक्षण देऊन सोबतच सैन्याची जमवाजमव करून त्याच्याकडून घनानंदाचा पराभव करून घेतला आणि त्याला चंद्रगुप्त मौर्य या नावानं भारतवर्षाचा पहिला चक्रवर्ती सम्राट बनवला। अशी अनेक उदाहरणं देता येतील। लेकराचं परिपूर्ण संगोपन तन मन धनानं जीव लावून जर कोणी करत असेल तर ती एक आईच सरस करू शकते। आईचं वात्सल्य लेकरांसाठी संस्कार आणि संगोपनाचं अमृत पान असतं। त्यातून व्यक्तिमत्वासह चारित्र्य संपन्नतेनं त्याचं जीवन परम यशस्वी आणि अजरामर होतं अशांची अनेक नावंही सांगता येतील। पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे इतिहासातील अलीकडचे सर्वोत्तम उदाहरणं आहेत, ज्यांना सभोवताली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही एका स्त्रीच्या म्हणजे माँसाहेब जिजाऊंच्या परिपूर्ण संस्कार संगोपनानं रयतेचं राज्य अर्थात स्वराज्य निर्मिती करून देशातच नव्हे तर जगात अजरामर केलं। आजवर मनुष्यानं इतकी अत्याधुनिक उत्तुंग प्रगती केली आहे की त्याच्याजवळ सर्व भौतिक सोयीसुविधांच्या साधनांची रेल चेल आहे। तो आता मंगळ आणि चंद्रावर वस्तीसाठी जाऊ पाहत आहे। संपूर्ण जगाची माहिती आणि संपर्क त्याच्या मुठीत आलेली आहे। मोबाईल आणि इंटरनेटमध्ये तो इतका गुंतला आहे की दुसऱ्याकरता त्याच्याकडे देण्यासाठी वेळच नाही आहे। त्यामुळे

0: एकमेकातला नात्याचा ओलावा संपुष्टात येत आहे. लहान असो वा थोर, सगळ्यांचीच ही अवस्था आहे. त्यामुळे एकमेकांचा सहवास संपत आला आहे. आवश्यक संस्कार नाहीत, संवादही नाही, त्यामुळे नात्याच्या सुरक्षेची हमी नाही. परिणामी एकंदरीत बाल गोपाल संगोपन परांगमुख होत आहेत, जी अतिशय चिंताजनक बाब आहे. पालकांनी याची गंभीर नोंद घेऊन आपलं संपूर्ण लक्ष बालकांचं परिपूर्ण संगोपन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षण यावर केंद्रित करावयास हवं. तरच कुटुंब, समाज आणि देशात सुबत्ता, स्थैर्य, एकोपा, शांती आणि प्रगती सदैव नांदेल.
1: अमृतधारा या कार्यक्रमात संगोपन याविषयी विजय भोसले यांचे विचार आपण ऐकलेत. FM बँड 101.7 MHz श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, आनंद घेऊयात भक्तिरसाचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली. ईश्वराची जागा मंदिराच्या गाभाऱ्यात असली तरी हा गाभारा आपल्या घराचाच एक भाग असतो. ईश्वर हा आपल्या कुटुंबाचाच एक भाग असतो. म्हणून तर सकाळी जितक्या प्रेमानं आपण घरातल्या छोट्या बाळाला उठवतो तितक्याच स्नेहानं निद्रिस्त असलेल्या ईश्वरालाही जागं करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संस्कृतीत भूपाळी गाऊन देवाला जागं केलं जातं हे किती छान परंपरा आहे, नाही का? देवाच्या स्तवनानं मन प्रसन्न होतं आणि भूपाळीचे स्वर वातावरण मंगलमय करतात ते वेगळंच.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत राम कदम यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: तुम्ही वेळात जास्त नफा
3: बस एका क्लिक वर कमाले.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.
0: श्रुते हो, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. द्यावं कसं हे निसर्गाकडून शिकावं. आपण भूमीमध्ये एक दाणा पेरतो आणि भूमी आपल्याला हजारो दाणे त्याचा परतावा करते. लता वेली आपल्याला खूप काही शिकवून जातात. झाडं आपल्याला सावली देतात, फुलं देतात, फळं देतात. हा निसर्ग जो आहे हाच खऱ्या अर्थाने आपला हितचिंतक आहे, आपला सगा सोयर आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. श्रोते हो, विठ्ठल म्हणजे दीनांची देवता, कारण आपल्या भक्तांसाठी विठ्ठल त्यांच्या घरी राहतो, जनीचं दळण दळून देतो, तर नाताघरी पाणीही भरतो, चोख्याच्या मेळ्यात भाजीपाला लावतो, तर लहानग्या नाम्याच्या आटण्यासाठी गाभाऱ्यातून बाहेर येऊन त्याची खीरही चाकतो. एखादी आई जशी आपल्या बाळाला सांभाळते, अगदी तसंच विठ्ठल आपल्या भक्तांची काळजी घेत असतो. म्हणून तर विठ्ठलाला साक्षात दीनांची माऊली असं म्हटलं गेलंय.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. श्रोते हो, भगवान गौतम बुद्ध म्हणजे दया, क्षमा आणि शांतीचा महासागर. स्वतः राजयोगात जन्मूनही सगळ्या ऐहिक सुखोपभोगांपासून ते स्वतःला अलिप्त ठेवू शकले. एक युद्ध, त्यातील हिंसा आणि त्यातून बुद्धांना गवसलेलं एक शाश्वत सत्य. जाणीवेचा क्षण मोठा असतो आणि तो आपल्यालाही मोठं करतो. सिद्धार्थ गौतम भगवान गौतम बुद्ध झाले ते यामुळंच. आपल्याही आयुष्यात जीवनाचं शाश्वत सत्य सांगणारे असे अनेक क्षण येतात. गरज आहे ती तो क्षण ओळखण्याची. पण तो तेव्हाच ओळखता येईल जेव्हा भगवान गौतम बुद्धांची शिकवण आपण आचरणात आणायला शिकू.

जयश्री बेलसरे यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांचं होतं. श्रोतेहो भक्तिरसाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

संत कबीरांची रचना आपण ऐकलीत. स्वरणी संगीत अनुप जलोटा यांचा होता. श्रोतेहो, शाळेत असताना आपण सगळेच रोज प्रतिज्ञा म्हणायचो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. विविध परंपरेने नटलेल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे. शाळा सुटते तशी ही प्रतिज्ञा देखील विस्मरणात जाते. आणि मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस इतर सुट्ट्यांच्या श्रेणीत कधी येऊन बसतात हे कळत देखील नाही. आज समाजात जी अस्थिर परिस्थिती आपण बघत आहोत त्याचं कारण आपलं हे नैतिक अधःपतन आहे. हे होऊ द्यायचं नसेल तर जगात कुठेही गेलो तरी आपल्या मनातील देशभक्तीची भावना कधीही मिटता कामा नये, तरच आपण आपला देश आणि आपली संस्कृती याचं जतन करू शकू, नाही का?

0: का सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999187.
1: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वा
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

0: समूह स्वरात विनायक मोहरील यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कान्हू घोष यांचं होतं. श्रोतेहो, भक्तिरसाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुका.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक माठवडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कोरडवाहू शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब का करावा, तिचे काय महत्व आहे यावर माहिती जाणून घेऊ. कोरडवाहू शेतीमध्ये किंवा शाश्वत शेतीमध्ये किंवा सध्या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये किंवा सर्वसाधारण शेतीमध्ये आंतरपीक पद्धती हे तंत्रज्ञान वापरणं अगदी गरजेची गोष्ट झालेली आहे. आपल्याला माहिती की आंतरपीक पद्धती जी आहे, या पद्धतीमध्ये आपण एकाच शेतीमध्ये किंवा एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक पिकांची एकाच वेळेला त्या ठिकाणी विविध अंतरावर किंवा एकाच अंतरावर त्या ठिकाणी सोबत लागवड करत असतो. यामध्ये मग आपण ओळींचं प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळ्या आंतरपीक पद्धतीमध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी घेत असतो. यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पावसाचं आगमन जे आहे ते वेळेवर झाले किंवा थोडे उशिरा झाले किंवा अधिक उशिरा झाले, अशा तीनही परिस्थितीमध्ये आपल्याला आंतरपीक पद्धती ही फायदेशीर ठरते. कारण की आंतरपीक पद्धतीमुळे वेळेवर पेरणी किंवा थोडी उशिरा किंवा अधिक उशिरा पेरणी, अशा तीनही परिस्थितीमध्ये यामधून शाश्वत उत्पादन तसेच आर्थिक जे उत्पन्न आहे ते सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळते. यासोबतच आपल्याला मृद जल संवर्धन होण्यास मदत होते. उशिरा पावसात किंवा अधिक पावसामुळे किंवा कीड रोगांमुळे किंवा एकूणच हवामान बदलामुळे बऱ्याच वेळेला एखादं पीक जर हातचं गेलं तर त्यावेळेला आपल्याला दुसरं पीक त्या ठिकाणी जे शाश्वत उत्पादन आहे ते मिळवून देऊ शकतं. याशिवाय बऱ्याच वेळेला एखाद्या पिकाचा बाजारभाव अचानक कोसळला तर दुसऱ्या पिकाचा बाजारभाव जो आहे तो चांगला राहून आपल्याला बाजारभावाच्या तफावतीमुळे होणारं नुकसान जे आहे ते टाळता येऊ शकतं. यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आंतरपीक पद्धतीमुळं आपल्याला एकरी उत्पादन वाढते. तसेच बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या जमिनीचे जे गुणधर्म आहे ते सुधारतात. कारण की आपण आंतरपीक पद्धतीमध्ये काय करतो की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये शेंगवर्गीय पिकांची लागवड करावी अशी शिफारस करतो. यामध्ये या कडधान्य वर्ग पिकातील त्या मुळाच्या गाठीवर जे सहयोजीवी पद्धतीनं राहणारे, उदाहरणार्थ आपण रायझोबियम किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू हे त्या ठिकाणी राहून आपल्या रायझोबियम किंवा अझोटोबॅक्टर हे नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू हवेतील नत्र खाली पिकांना किंवा पुढील हंगामातील पिकांच्या दृष्टीनं नत्राचं स्थिरीकरण करतात. तर या दृष्टीनं असे आंतरपिकं घेतो. तसेच आपण काही आंतरपिकं असे त्या ठिकाणी शिफारस करत असतो की जसं ज्वारी अधिक तूर, म्हणजे ज्वारीची जी मुळं आहेत ती तंतुमय मुळंवरती वरच्या थरातून अन्नद्रव्य घेतात. तुरीची मुळं चोटमुळं खोल जाऊन त्या ठिकाणी अन्नद्रव्य आणि पाणी वेगळ्या थरातून घेतात. म्हणून या आंतरपीक पद्धतीवर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अन्नद्रव्य व्यवस्थापन होतं, कीड व रोग व्यवस्थापन होतं आणि तसेच मृद व जलसंधारण होतं. आणि याशिवाय आपल्याला पिकाची जोखीम जी आहे ती त्या ठिकाणी कमी करता येते. मग याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस अधिक तूर मूग उडीद त्या ठिकाणी घेता येईल. त्याच्यामध्ये कापूस अधिक सोयाबीन किंवा मूग किंवा उडीद एकास एक किंवा सोयाबीन अधिक तूर चारास दोन किंवा बाजरी अधिक तूर तीनास तीन किंवा चारास दोन अशा पद्धतीनं आपल्याला ह्या आंतरपीक पद्धती घेता येत. धन्यवाद.

एफ एम बँड 101.7 MHz आम्ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्ट नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्ट नीती, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 71 15 35 53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्ट नीती, एक श्वास एक खास एक विश्वास.
1: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मतकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील काही भागामध्ये आपण आहारातील पदार्थ कसे निवडावे, ते कधी खायचे, यालाही काही शास्त्र आहे का, की फक्त भूक लागली किंवा वेळ झाली म्हणून खावं हे असं काही आहे, या अतिशय रंजक आणि वैज्ञानिक विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रसिद्ध जीवनशैली आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर राहुल बडे. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार श्रोते हो.
1: डॉक्टर, जेवणाच्या वेळा आणि आरोग्य याचा काय संबंध आहे, आणि बरेचदा आहारातील पदार्थ योग्य असतात तरीही आजार होतात असं का बरं?
2: आपण जेव्हा जेव्हा आहाराबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळा आपण कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स यावरच चर्चा करतो, म्हणजे काय खावं आणि किती खावं यातच आपण अडकतो. पण निसर्गाने आपल्या शरीराला अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे वेळ. आज जगभरात यावर खूप मोठं संशोधन सुरू आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत क्रोनो न्यूट्रिशन असं म्हणतात. याचा सोपा अर्थ काय, तोच अन्न पदार्थ जर तुम्ही वेगवेगळ्या वेळी खाल्ला तर शरीराची त्यावर होणारी प्रतिक्रिया ही पूर्णपणे वेगळी असू शकते.
1: डॉक्टर, हे ऐकायला थोडं आश्चर्यकारकच वाटतं ना, म्हणजे जर मी तीच पोळी भाजी किंवा वरण भात सकाळी खाल्ला आणि रात्रीही तोच खाल्ला तर शरीरावर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो, तर हे कसं शक्य आहे, हे थोडक्यात आम्हाला सांगा ना.
2: हो, अगदी बरोबर मॅडम, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. याचं कारण काय की निसर्गाने आपल्या शरीरामध्ये एक सर्कॅडियन रिदम किंवा जैविक घड्याळ बसवलेला आहे. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल सारखे हॉर्मोन्स वाढतात, इन्सुलिनची कार्यक्षमता उत्तम असते, आपली पचन संस्था आणि ऊर्जा निर्मिती वेगाने काम करत असते. या उलट रात्री सूर्य मावळल्यानंतर शरीर संथ होतं आणि झोपेची तयारी करू लागतं. आपल्या मेंदूमध्ये एक मुख्य घड्याळ असतं आणि आपलं लिव्हर, आपले पॅनक्रियाज किंवा आतडे यांची स्वतःची एक घड्याळ आहे. जेव्हा आपण रोज वेगवेगळ्या वेळी खातो, उशिरापर्यंत जागतो किंवा सुट्टीच्या दिवशी खाण्यापिण्याच्या वेळा पूर्णपणे बदलतो तेव्हा या घड्याळांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होतो. त्याला वैज्ञानिक भाषेत मेटाबॉलिक जेटलॉग म्हणतात. याचा थेट परिणाम आपली भूक, पचन, वजन आणि रक्तातील साखरेवर होतो. म्हणून आरोग्यासाठी फक्त योग्य अन्न महत्वाचं नाही तर योग्य वेळेचं सातत्य राखणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
1: पण डॉक्टर, आपल्याकडे एक जुना नियम आहे की नाश्ता हा राजासारखा, म्हणजेच दिवसातील सर्वात महत्वाचा आहार असावा, तो चुकवला तर आरोग्य बिघडतं, यात काही तथ्य आहे का? मग
2: हा एक फार मोठा गैरसमज आहे की नाश्ता न केल्यास आरोग्य बिघडतं. हा नियम जगातील प्रत्येक व्यक्तीला सारखा लागू होऊ शकत नाही. महत्वाचा प्रश्न हा घड्याळाचा नाहीये तर तुमच्या शरीराचा आहे. एखादी व्यक्ती सकाळी उठल्या उठल्या प्रचंड भुकेलेली असते तर त्यांच्यासाठी नाश्ता नक्कीच योग्य आहे, पण केवळ घड्याळात सकाळी 8 वाजलेत म्हणून भूक नसतानाही जबरदस्तीने पोटात अन्न ढकलणं हे चुकीचं आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, माझं शरीर अन्न पचवायला तयार आहे का, नाश्ता मोठा करायचा की नाही, यापेक्षा रोजच्या पहिल्या आणि शेवटच्या जेवणाची वेळ साधारण स्थिर ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, म्हणजे शरीराचा आवाज ऐकणं महत्वाचं आहे. पण डॉक्टर, शिफ्ट वर्कर्स जे आहेत ते नेहमी म्हणतात आम्ही रात्रीच्या पाळीत काम करतो त्यामुळे आमच्याकडून नियमित वेळा पाळणं शक्यच नाही, त्याबद्दल आपला सल्ला काय असेल त्यांना?
2: हा अतिशय व्यावहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे. रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्याने अजिबात हताश होण्याची गरज नाही. तुमच्यासाठी परफेक्ट टायमिंग पेक्षा प्रेडिक्टेबल टायमिंग जास्त महत्वाचं आहे. तुमची शिफ्ट कोणतीही असो त्या विशिष्ट शिफ्टच्या काळात तुमच्या खाण्याच्या वेळा शक्य तितक्या ठराविक आणि ठरलेल्या असाव्या. तुमच्या शरीराला त्या वेळेचा अंदाज आला पाहिजे. लक्षात ठेवा, आरोग्य परफेक्शनवर नाही तर कन्सिस्टन्सीवरती चालतं.
1: डॉक्टर, आजच्या या संवादातून एक अत्यंत मोलाचा संदेश मिळाला आहे. आहारात आपण काय समाविष्ट करतो यासोबतच आपल्या वेळेची शिस्त आपल्या आरोग्याची दिशा ठरवते, हेच ना?
2: अगदी बरोबर मॅडम. आजच्या भागातून श्रोत्यांनी फक्त एकच मुख्य संदेश लक्षात ठेवावा की आहारात रेस्ट्रिक्शन्स पेक्षा रिदम जास्त महत्वाचा आहे. म्हणजेच काय तर बंधनांपेक्षा लय जास्त महत्वाचे आहे. तुमच्या रोजच्या जेवणाच्या वेळा शक्य तितक्या स्थिर ठेवा, कारण आपल्या शरीराला केवळ अन्नाचीच नाही तर वेळेचीही सवय लागते. आपल्या शरीराची ही सुंदर लय ओळखूनच आपण खऱ्या अर्थाने आरोग्याचा उत्सव साजरा करू शकतो.
1: श्रोते हो, आहारात बंधनापेक्षा लय महत्वाची हा सुंदर आणि सोपा विचार डॉक्टर राहुल बडे सरांनी आज आपल्याला दिले. पुढील भागात आपण आहारातील पदार्थ खाण्याचा क्रम आणि आरोग्य या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत असतील जीवनशैली आणि आहार तज्ञ डॉक्टर राहुल बडे. धन्यवाद डॉक्टर.
2: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फिस्ट नीती फाउंडेशन. जीवनशैलीच्या आजारांवर प्रभावी उपाय आता आपल्या जीवनशैलीतच आहे. आजाराच्या मूळ कारणांवर मात करून आरोग्य

संपन्न जीवनाकडे पाऊल टाका. फिस्ट निधी, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93715 35 53. लक्षात ठेवा, रोजच्या आहारातील योग्य निवड हीच आरोग्याची गुरुकिल्ली. फिस्ट निधी, एक श्वास एक खास एक विश्वास. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाक, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या

0: विविधतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रुती आता प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत पण ऐकलं. मामाभाची चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अरुंडाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. कुंकवाचा करंडा चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रोतव्यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.
7: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. योगाभ्यास हा भारताने मानवतेला दिलेली अनमोल भेट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात. विधान परिषद निवडणुकीत बहुतांश जागांवर शिष्टा यशस्वी. औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला प्रतिबंध. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं केरलममध्ये आगमन. राज्यात चारही विभागात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यास हा भारताने मानवतेला दिलेली अनमोल भेट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. योगाभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा एकजूट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या स्पर्धेमुळे योगासनाला जागतिक पातळीवर ओळख मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: येत्या 8 जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू सहभागी झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. यानंतर आता बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना यश आलं. काही ठिकाणी मात्र शिष्टाईचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या 6 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगर इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी लढत होणार आहे. औरंगाबाद जालना मतदारसंघाच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज काल मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सोमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्या तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान अर्ज मागे घेऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने, कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास वायू प्रदूषणाला आळा बसेल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. काल नवी दिल्लीत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. देशात जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे 250 स्क्रबिंग युनिट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले,
2: अल्टरनेटिव्ह फ्युएल और बायोफ्युएल के कारण डोमेस्टिक मार्केट तो अच्छा मिलेगा ही, पर मेरा विश्वास है कि पूरे विश्व में

0: अब प्रदूषण की जो चिंता है और विश्व की परिस्थितियां तेजी से इस प्रकार से बदल रही है कि निश्चित रूप से अल्टरनेटिव फ्यूल और बायो फ्यूल को महत्व मिलेगा। हमारी फ्लेक्स इंजन की भी बिजली भी तैयार करेगी और 100% इथेनॉल का भी यूज करेगी।
1: पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते। देशात इथेनॉल पंपांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीनं पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम देऊ नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे। पृथ्वीवर जीवसृष्टीचं रक्षण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत 5 जून 1973 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो। यानिमित्त ठिकठिकाणी पर्यावरण रक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पर्यावरण दिनानिमित्त बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत। सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी येत्या सोमवारी 6 जूनपासून सुरू होत आहे। राज्यभरात 9,500 कनिष्ठ महाविद्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे। या प्रवेशासाठी 12.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी पहिल्या फेरीत 4.5 लाखांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती शिक्षण संचालनालयाच्या पत्रकातून देण्यात आली। मोबाईल ऍपद्वारे खत नोंदणी आणि वितरण करण्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यान्वित होत आहे। याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यंदा खरीप हंगामात बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असं आवाहन बीडचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे। बीज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। धाराशिव तालुक्यातल्या आंबेजवळगा इथं ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा काल पार पडली। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी केलं। या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली। जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथल्या एका आस्थापनेवर कारवाई करत जवळपास 13 लाख रुपयांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आला। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार तीर्थपुरी इथल्या मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी करण्यात आली। यावेळी तुपामध्ये रिफाईंड सोयाबीन तेल आणि इसेन्स मिसळलं जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान विविध ब्रँडच्या तुपाचे, खुल्या साठ्यातील तुपाचे, रिफाईंड सोयाबीन तेलाचे आणि इसेन्सचे असे एकूण 8 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत। पुढील आदेशापर्यंत कंपनीला सील ठोकण्यात आलं आहे। दरम्यान घनसावंगी तालुक्यातल्या भूतेगाव शिवारातल्या दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी काल मोठी कारवाई केली। यावेळी 8 हायवा टिपर, 3 JCB मशीन आणि 12 ब्रास वाळूसह सुमारे 3,45,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातही जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचे खाद्यतेल आणि निकृष्ट साहित्य जप्त करण्यात आलं आहे। शहरातील गंजगोलाई परिसरातील दुकानं, उदगीरमधील ऑइल मिल तसंच हाकनाकवाडी इथल्या तेल कारखान्यावर धाड टाकून प्रशासनानं ही कारवाई केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनानं शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। दिल्लीत परवा झालेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरी यांनी काल एक बैठक घेतली। शहरातले सर्व हॉटेल्स, खासगी रुग्णालयं, कोचिंग क्लास, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश मकरी यांनी दिले। नैऋत्य मोसमी पावसाचं काल केरळमध्ये आगमन झालं।

0: यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला नेहमीपेक्षा 3 दिवस उशीर झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागातल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. योगाभ्यास हा भारतानं मानवतेला दिलेली अनमोल भेट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात. आणि विधान परिषद निवडणुकीत बहुतांश जागांवर शिष्टा यशस्वी. औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, सर्वप्रथम जाणून घेऊयात आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 7:50 इंद्रधनू. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 9:10, 10:30 आणि दुपारी 2:00. सकाळी 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल, माहिती आणि निवेदनासह जुन्या हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम.

दुपारी 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र पण ऐकू शकाल. श्रोतो, आता जाणून घेऊयात मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आणि आमच्या केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद, लेखन अनुप्रिता भाले. त्याचप्रमाणे दिव्यलता गुजराती यांच्या कविता आपण ऐकू शकाल. तसंच आजची रेसिपी यामध्ये खस्तापुरी रेसिपी आपण जाणून घेऊ शकाल. 1:05 गीतबहार.

दुपारी 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युवा आणि युवकांसाठीच्या कार्यक्रमात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकलिस प्रणाली चिकटे हिच्याशी उत्कर्षा चित्ते हिने केलेला संवाद आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जो 7 जून रोजी आहे त्याविषयी डॉक्टर प्रणिता अशोक यांची मुलाखत आपण घेऊ ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष, 7:30 शेतशिवार, 8:30 भावधारा, रात्री 10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांनी गायलेला राग भोपाली आपण ऐकू शकाल. तसंच पंडित सुरेश बापट यांनी गायलेला राग स्वानंदी आपण ऐकू शकाल. दरम्यान 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:25 12 साल सरकार के अंतर्गत हा स्वास्थ्य सेवा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल. श्रुते ही होती आमच्या

आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

25 मिनटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, नमस्ते. मॅडम, अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालयं आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काय TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचे याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं की त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बदलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तणूक उपचार, याला आपण बिहेवियरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडं कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडं कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये

0: जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला, या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात, आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत, यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत, आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट, असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं, तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते, जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो, त्यांना प्रशिक्षित करतो, आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे, कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा, आईवडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं, तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्र

पान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूती होणे किंवा महिलांच्या बाळाचे

0: जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा, किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा, त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल.
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाही आहे. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाही आहे, आरोग्य विभागाचा नाही आहे. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखादा विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा, कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: महाराष्ट्राची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: श्रुती आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
5: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
6: सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू.
5: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. सुख

0: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: वा वहिनी वा, आजच्या

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: स्वामी, या सुंदर क्षेत्रामुळे, या वनामुळेच देवीला वनशंकरी किंवा बनशंकरी हे नाव पडलं असणार, पण मुळात देवी इथं आली कशी आणि कुणासाठी? मला सगळं समजून घेण्याची खूप उत्सुकता आहे।
3: लोपामुद्रे हे फार प्राचीन देवी स्थान आहे। देवी अन्नपूर्णा इथे अतिप्राचीन काळापासून राहत होती। एकदा या सगळ्या परिसरात मोठा दुष्काळ पडला। लोक अन्न पाण्या वाचून तडफडू लागले। गुरढोर मरू लागली, पिकं जळून खाक झाली, माणसांची दैना झाली। पाऊस नाही, पाणी नाही, अन्नही नाही, असा दुष्काळ पूर्वी कधी पडला नव्हता। मरणाचा सुकाळ करणारा दुष्काळ।
2: मग काय झालं?
3: मग काय, सगळे देवही त्या परिस्थितीनं हैराण झाले। देवीला शरण जाऊ म्हणाले। मग देवीकडे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले, सोबत इतरही देव होतेच। त्यांनी विनंती केली, माते माणसं मरत आहेत, प्राणी तडफडत आहेत, काहीतरी उपाय कर, आम्हाला वाचवणं आता फक्त तुझ्याच हाती आहे।
2: ती जगाची आईच की धावली असणार ती लेकरांच्या मदतीला। तिनं धावा ऐकला आणि ती पावली नाही असं कधीच व्हायचं नाही।
3: होय, खरं आहे ते। तिनं आपल्या शरीरातून वनस्पती भाज्या निर्माण केल्या, म्हणून तिला शाकंभरी हे नाव पडलं। तिनं पाताळातून पाणी वर ओढून इथे हे तीर्थ निर्माण केलं। या तीर्थाचं पाणी जमिनीत जाग जागी वाहत गेलं आणि झरे फुटून वाहू लागले। बघता बघता मंदिराभोवतीचा परिसर

0: हिरवागार झाला, माणसं वाचली, प्राणी वाचले, संकट टळलं. हे हरिद्रातीर्थ म्हणजे त्याचीच खूण.
1: आई बनशंकरी, तू वाचवलंस तुझ्या लेकरांना. तुझा महिमा थोर आहे, तू जगाची आईच आहेस, मग तुझी रूप कोणतीही असोत.
0: लोपामुद्रे, बनशंकरीचं दर्शन झालं आणि काशी सोडल्यामुळे बेचैन झालेलं माझं मन खूप शांत झालं. तळमळ नाहीशी झाली, मनाला स्वस्थता आली.
1: देवी खरंच सुंदर आहे हो, सिंहवाहिनी आहे, अष्टभुजा आहे, साधा भाजी भाकरीचा नैवेद्य स्वीकारणारी आहे. रूप कसं मनाला भावणार आहे पहा.
0: हो ना, तिच्या समोर उभं राहिलं की मन तिच्या दिव्य रूपानं भरून जात.
2: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
1: आता तर या 2 डोंगरांनाही तुमच्या तपससामर्थ्यानं वेगळी नावं मिळाली आहेत, वातापी आणि इलवल. लोकांचंही नवलच बाई.
0: काय भयंकर राक्षस होते ते. आपल्याला त्यांनी भोजनाला बोलवलं तेव्हा मला कल्पनाही नव्हती त्यांच्या कपटाची. लोपामुद्रे, फारच विचित्र होतं त्यांचं वागणं.
1: हो ना, इलवलानं आपल्या भावाला मारून त्याचं मांस अतिथींना खायला घालायचं आणि ते जेवून तृप्त झाले की म्हणायचं, वातापी ये. आणि वातापीनं त्या पाहुण्यांची पोटं फाडून बाहेर येऊन जिवंत व्हायचं. पण तुम्ही त्यांना हरवलत. त्यांना वाटलं अगस्त्य ऋषींचीही आपण तशीच गत करू. पण तुम्ही शांतपणे जेवलात आणि मग इलवल म्हणाला, वातापी बाहेर ये, मला तर काही कळेनाच.
0: अगं, त्याच क्षणी मी त्यांचं कपट ओळखलं आणि म्हटलं, वातापी पचून जा, पचलं ते शरीर आपल्याला, पुन्हा जिवंत नाही झाला तो राक्षस. इलवलही मग पळाला, दोघं नाहीसे झाले अशा तऱ्हेनं.
1: हो ना, आणि लोक या 2 डोंगरांकडे बोटं दाखवून म्हणायला लागले, हा वातापी आणि हा इलवल. कायमची आठवण झाली आता त्या दोघांची, नाही का?
0: आणि ही तीर्थ तरी किती आहे तिथे, तीही कुणाकुणाची आठवणच की. वेगवेगळ्या असुरांच्या नावाची. देवीनं ज्याचा वध केला तो दुर्गमासूर, आणि तो जिथे गतप्राण झाला ते तैलतीर्थ. शिवाय पद्मतीर्थ, नागेश तीर्थ, रंगतीर्थ, कितीतरी तीर्थ. हा परिसर तीर्थकुंडांचाच आहे.
1: आणि मलप्रभेचं पात्र तरी किती सुंदर आहे. या नदीचा परिसर सगळाच रम्य आहे अगदी. माझी खात्री आहे इथं माणसं अगदी आनंदानं नांदतील.
4: आणि खरोखर या परिसरात माणसं आनंदानं नांदत राहिली. चालुक्य राजवंशाची बदामी ही राजधानी बनली. त्या राजांनी बनशंकरीच्या परिसराला मोठं वैभव प्राप्त करून दिलं. इथे उत्तम गुहाशिल्प निर्माण झाली. पट्टदकल, ऐहोळे, महाकूट आणि बदामी या चारही ठिकाणी शिल्पसुंदर मंदिरं उभी राहिली. बनशंकरीचा आशीर्वाद या परिसराला कायम लाभला आणि तिला कुलदेवता मानणाऱ्यांच्या घरावरही तिचं वात्सल्य छत्र कायम राहिलं. दुर्जनासरासह अनेक राक्षसांचा वध करणारी एकेकाळची सिंहवाहिनी दुर्गा आपल्या हातात उग्र शस्त्र वागवत असली तरी ती मूळची कृपामयी, दयावती अशी शाकंभरी आहे याचा विश्वास तिचे भक्त आजही मनात बाळगतात, तिचा जय जयकार करतात आणि तिची स्तुती गातात. तर श्रोते हो, पुढच्या भागात ऐकूया आसामच्या कामाख्या देवीचं महात्म्य.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
5: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे

0: स्वामिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुतीवादा प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनू. बाकी बाब अर्थात कवी बाब बोरकर यांनी रचलेल्या प्रेमकवितांची मराठी काव्यविश्वात स्वतंत्र जागा आहे श्रोते हो. खरं तर ते बालकवींप्रमाणेच निसर्गात रमणारे, त्यामुळे त्यांच्या प्रेमरचनांमध्ये प्रेमाचा भाव व्यक्त करताना निसर्गातील कोणता ना कोणता घटक डोकावतोच आणि मग बाकी बाब यांची काव्यप्रतिभा त्या घटकांना एक वेगळंच सौंदर्य बहाल करते. इतकं की ती रचना ऐकल्यानंतर कित्येक दिवसात सूर्योदय न पाहिलेला तरुण देखील सृष्टीचं हे सौंदर्य अवलोकण्यासाठी चक्क पहाटेच्या प्रहराला उठतो. समजलं नाही ना मी काय म्हणते ते, थोडं सोप्पं करून सांगते. तव नयनांचे दल हलले ग पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग. बाकीबाब यांची ही रचना ऐकल्यानंतर पानावरचे दवबिंदू पाहायचा मोह होणार नाही असा तरुणच विरळा. काय पटतंय ना.

श्रोत्यो, आज मराठी संगीत रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, श्रेष्ठ संवादिनी वादक, संगीतकार, नट आणि लेखक गोविंदराव सदाशिव टेंबे यांचा जन्मदिन. त्यांनी संवादिनी या वाद्याला, अर्थातच पाश्चात्य संगीतरचनेच्या हार्मोनियम या वाद्याला, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वाद्य म्हणून एक मानाचं स्थान मिळवून दिलं. विशेष म्हणजे गोविंदरावांनी कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय केवळ स्वप्रयत्नानं हार्मोनियम वादनात कमालीचं प्रावीण्य मिळवलं. अयोध्येचा राजा हा मराठीतील पहिला बोलपट, याचं संगीत दिग्दर्शन आणि नायकाची भूमिका देखील गोविंदराव टेंबे यांनीच केली होती. त्यावेळी त्यांचं वय होतं 50 वर्षे. भारताच्या चित्रपट इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे. ऐकूयात त्यांच्या पटवर्धन या नाटकातील एक सुंदर रचना.

0: मधुवती दांडेकर यांच्या स्वरात पटवर्धन या नाटकातील गोविंदराव टेंबे यांचं पद आपण ऐकलं. इंद्रधनु हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, शिट्टी मारणं हे आपल्याकडे टुकारपणाचं लक्षण समजलं जातं, पण हीच शिट्टी तुमची कारकीर्द होऊ शकते, तुमच्या उत्पन्नाचं साधन होऊ शकते आणि तुम्हाला एक नवीन ओळख देऊ शकते असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. पण असं झालं आहे आणि ते का झालं आहे याविषयी जाणून घ्यायचं असेल तर सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम नक्की ऐका. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
1: शरारती है. कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था. कल मैंने लाइट बिल पर 0 अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा, वरना 0 बिजली बिल कैसे पॉसिबल है. पूछा तो बोलता है, भैया सब ऊपर वाले की दया है, सोलर पैनल है ना. मैंने कहा

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल

शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉ

राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे. तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सादर करते सूरज गोळे।
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते। आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची। एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते। तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते। पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं। मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव। माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे। काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली। जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला। त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली। दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला। तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे। माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे। तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बोडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते।

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपळे.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपलीच जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.

काल परवाच वाचनात आलं. जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य 2 घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. याचा शेवट भयावह ठरू शकतो. याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळ गाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं?

त्यांची सध्याची स्थिती काय कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त उरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो. त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रुतीहो, आपल्याकडे शिट्ट्या मारणं हे काही चांगलं लक्षण समजलं जात नाही, पण हीच शिट्टी जेव्हा तुमची कारकीर्द बनते, तुमच्या उत्पन्नाचं साधन बनते आणि तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून देते, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आश्चर्यच ना, पण असं झालं आहे खरं. याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर आज सकाळी 11:05 गाता रहे मीरा दिल हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. FM बँड 101.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

सकाळची 9:10 आणि 47 सेकंद झाली आहेत. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. श्रुती हो, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस दरवर्षी 5 जून रोजी जगभर साजरा केला जातो. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं, पर्यावरणाचं रक्षण करणं आणि पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेताना आपण या दिवसाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात, ज्यामुळं पर्यावरणाप्रतीची आपली जागरूकता वाढेल आणि त्याच्या संरक्षणात आपण आपला खारीचा वाटा उचलू शकू.

0: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. प्यासा सावन चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जाणून घेतो या दिवसाविषयीची माहिती. संयुक्त राष्ट्रसंघानं 1972 स्टॉकहोम इथं झालेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत या दिवसाची स्थापना केली. 5 जून 1973 रोजी जगभरात पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस आयोजित केला जातो. जागतिक तापमानवाढ, प्लास्टिक प्रदूषण, जंगलतोड आणि सागरी प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांवर लोकांचं लक्ष केंद्रित करणं, पृथ्वीवरील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, केवळ कायदे करून नव्हे तर सामान्य नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण सुधारणं हा दिवस साजरा करण्यामागे हे सगळे उद्देश आहेत. याविषयी आणखी जाणून घेऊयात, पण त्याआधी ऐकूयात एक छानसं गीत.

अनुराधा पोडवाल आणि भूपिंदर सिंग यांच्या स्वरात विनोद पांडे यांचं गीत आपण ऐकलं. एक बार फिर चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं रघुनाथ सेठ यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेत असताना आपण जाणून घेत आहोत जागतिक पर्यावरण दिनाची माहिती. पर्यावरणाचं संरक्षण करणं हे फक्त शासन स्तरावरचं काम नाही, त्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे. यासाठी आपण काय करू शकतो बरं? जास्तीत जास्त झाडे लावणं आणि त्यांचं संगोपन करणं, एकेरी वापराच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंचा वापर पूर्णपणे बंद करणं, पाण्याची नासाडी थांबवणं आणि गरज नसताना विजेचे दिवे बंद ठेवणं, ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं, यासारख्या दैनंदिन जीवनात करावयाच्या गोष्टी करून आपण पर्यावरण संरक्षणात थोडासा तरी हातभार नक्कीच लावू शकतो, नाही का? विचार करा श्रोते हो, आणि त्याप्रमाणे अंमलबजावणीसुद्धा करा. कारण पर्यावरण चांगलं राहिलं तरच आपण मोकळा श्वास घेऊ शकू.

आशा भोसले, दिलराज कौर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. सत्ते पे सत्ता चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो, असा कोण अभिनेता आहे ज्याला त्याच्याच चित्रपटाच्या प्रीमियर शोला जाण्यापासून सुरक्षा रक्षकांना अडवलं? असा कोणता अभिनेता आहे ज्याच्या अभिनयात अष्टपैलूत्व असूनही कायम एकाच चाकोरीबद्ध भूमिकेत त्याला आयुष्यभर अडकून राहावं लागलं? असा कोण अभिनेता आहे जो वयाच्या 80व्या वर्षीही रसिकांना भरभरून आनंद देत आहे? जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असेलच ना, त्यासाठी 10 वाजता गीतगुंजन हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. आपण बोलत आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. श्रोते, आज आपली पृथ्वी संकटात आहे. वाढतं प्रदूषण, जंगलतोड आणि प्लास्टिकचा अतिवापर यामुळं निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा आणि वाढती जागतिक तापमान वाढ या सर्व गोष्टी निसर्गानं आपल्याला दिलेला धोक्याचा इशारा आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. याचा अर्थ झाडे आणि निसर्ग हेच आपले खरे सोयरे आहेत. निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व अशक्य आहे. म्हणूनच केवळ आजच्या एका दिवसापुरतं पर्यावरण प्रेम न दाखवता आपण रोजच निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, हो ना?

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात राम तेरी गंगा मेली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं होतं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 9:35 मिनिटांपासून उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

तेरे हुजूर में अफजल नदामतों के यश्क, तेरे हुजूर में अफजल

Hey!

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. धूमधडाका चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रुती हो, 4 जून 1947 रोजी मुंबईतील चिखलवाडी इथं जन्मलेल्या अशोक मामांना कायमच अभिनयाची आवड राहिली. त्यामुळे वयाच्या 18 वर्षीपासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. तात्यासाहेब अर्थात विवा शिरवाडकरांच्या ययाती देवयानी या व्यावसायिक नाटकामधून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. रत्नांची पारख ही फक्त जवाहिरालाच असते, त्यामुळे अशोक मामांच्या अंगी असलेली उपजत विनोदबुद्धी दादा कोंडके यांनी पारखली आणि आपल्या पांडू हवालदार या चित्रपटात त्यांनी अशोक मामांना मध्यवर्ती भूमिका देऊ केली. अशोक मामांनी या संधीचं अक्षरशः सोनं केलं आणि दादांच्या माध्यमातून अशोक मामांसारखा एक अनमोल हिरा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाच्या प्रीमियरला अशोक सराफ यांचं किरकोळ व्यक्तिमत्व पाहून सुरक्षा रक्षक त्यांना आतच जाऊ देईना. महत्प्रयासानं मामांनी चित्रपटगृहात प्रवेश केला. आतली स्थिती ही तशीच होती, मामांची दखल कोणीही घेतली नाही. मामाही शांतपणे एका सीटवर जाऊन बसले. चित्रपट सुरू झाला. संपूर्ण 3 तास हशा टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजानं चित्रपटगृह दणानून गेलं. चित्रपट संपला, चित्रपटगृहाचे लाईट्स लागले आणि दादांच्याही आधी सगळ्यांनी घेरलं ते मामांना. बस तो एक क्षण आणि त्यानंतर मामांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. त्या क्षणाबद्दल बोलताना मामा म्हणाले होते की ते कौतुक आणि रसिकांचं प्रेम पाहता

असताना मला जाणीव झाली की विनोदाच्या या दादानं अर्थात दादा कोंडके यांनी आपलं साधं आयुष्य केवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. माझ्यासारख्या लोखंडाला त्यांचा परिसस्पर्श झाला आणि त्यांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं. यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी दादांचा ऋणी राहील. केवढा हा कृतज्ञतेचा भाव. त्यांच्या या गुणांमुळेच आज 80व्या वर्षीही रसिकांच्या मनावर असलेली त्यांची पकड थोडीही सैल झालेली नाही.

किशोर कुमार आणि अनुराधा पडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गंमत जम्मत चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं अरुण पडवाल यांनी. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे, या दिवसात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी रेडिओवर ट्यून राहू द्या, FM 101.7 मेगाहर्ट्स. नयेतराने या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताच्या गीतांबरोबरच आपण ऐकणार आहात ही माहिती. श्रोतेहो, गीतगुंजन या कार्यक्रमात आज आपण बोलतोय ते गेल्या 5 दशकांपासून आपलं अविरत मनोरंजन करणाऱ्या अशोक मामा अर्थात अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी. खरं तर निव्वळ विनोदी अभिनेता म्हणून कारकीर्द करणं हे खूप अवघड काम आहे, कारण असा अभिनय करताना बऱ्याच वेळा तो एकसुरी होण्याचीच भीती जास्त असते आणि त्यामुळं विनोदी अभिनेत्याची कारकीर्द अल्पायुष्यी ठरण्याची शक्यता जास्त असते. पण अशोक मामांच्या बाबतीत ही शक्यता दूरदूरपर्यंत नव्हती. त्यांच्या कारकिर्दीकडं एक दृष्टिक्षेप टाकला तरी त्यांच्या विनोदी अभिनयातील वैविध्य लक्षात येईल. पांडू हवालदारमधील हवालदार सखाराम असो की गुपचूप गुपचूपमधील चित्रपटातील प्रोफेसर धोंड, रामराम गंगाराममधील ममदू खाटीक असो की गोंधळात गोंधळमधील मदन कुमार, एक डाव भूताचामधील खंडोजी फर्जंद असो की नवरी मिळे नवऱ्यालामधील बाळासाहेब इनामदार, गोष्ट धमाल नाम्याची मधील नामदेव असो की बिनकामाचा नवरामधील तुकाराम, धूमधडाकामधील अशोक गुपचूप असो की गंमत जम्मतमधील फाल्गुनराव वडके, अशी कितीतरी उदाहरणं द्यावी. या प्रत्येक भूमिका विनोदी ढंगाच्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेत प्रचंड वेगळेपण होतं आणि या सगळ्यातला कळस ठरावा ती भूमिका म्हणजे अशी ही बनवा बनवीमधील धनंजय माने. हा धनंजय माने तर आजच्या पिढीलाही खळखळून हसवतोय. विनोदी अभिनयात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या मुलांनी मामांच्या या प्रत्येक भूमिका बघाव्यात. ही प्रत्येक भूमिका त्यांच्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाइतक्याच उपयोगी पडतील.

सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अशी ही बनवा बनवी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोतेहो, खरं तर अशोक मामा हे अष्टपैलू अभिनेते होते, पण अशोक मामांची कारकीर्द पाहताना एक रसिक म्हणून मला त्यांच्यावर कायम अन्याय झाल्यासारखा वाटतो, कारण चित्रपटसृष्टीनं त्यांना कायम विनोदाच्या चौकटीत बांधून ठेवलं. अशोक मामांच्या अभिनयाचा आवाका त्याहीपेक्षा खूप मोठा होता हे पटवून देण्यासाठी मला त्यांच्या फक्त दोन चित्रपटांचा उल्लेख पुरेसा वाटतो. आपली माणसं हा त्यांचा अतिशय संवेदनशील भूमिका असलेला चित्रपट. वडिलांच्या मृत्यूमुळे मिळणारा लाभ घेण्यासाठी त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवणारी मुलं आणि त्यामुळं अगतिक झालेल्या बापाची भूमिका मामांनी अशी काही साकारली आहे की प्रेक्षक सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. तर मामांच्या अभिनयाचा आवाका दाखवणारा दुसरा चित्रपट म्हणजे वाट पाहते पुनवेची. या चित्रपटात सुनेचा खून करणारा क्रूर सासरा मामांनी असा काही रंगवला आहे की खलनायकाची भूमिका करणाऱ्या भल्या भल्या अभिनेत्यांनी तो अभिनय पाहून तोंडात बोट घालावं. आणि असं असतानाही मामा केवळ विनोदाच्या चौकटीत अडकले हे रसिक म्हणून आपलं दुर्दैव. पण असं असलं तरी रसिकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही हेही तितकंच खरं.

0: सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चंगू मंगू चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, ययाती देवयानीपासून सुरू झालेला मामांचा रंगभूमी प्रवास आज इतक्या दशकांनंतरही व्हॅक्युम क्लिनरच्या रूपानं आणि पांडू हवालदारपासून सुरू झालेला रुपेरी पडद्यावरचा प्रवास अलीकडेच प्रदर्शित झालेल्या वेळच्या रूपानं अजूनही सुरूच आहे. ही प्रचंड मोठी कारकीर्द इतक्या यशस्वीपणे सुरू ठेवणं यामागे एका महान अभिनेत्याच्या आत दडलेल्या तितक्याच संवेदनशील माणसाचं श्रेय आहे. त्यांनी केवळ रसिकांचीच मनं जिंकली नाहीत तर वेळोवेळी अडलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचं दर्शनही घडवलं. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अगदी अलीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं आणि आता नुकताच केंद्र शासनानं प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार देऊन अशोक मामांच्या कारकिर्दीचा यथोचित सन्मान केला आहे. असा मौल्यवान दागिना फक्त सराफांच्या घरातच तयार होऊ शकतो हे मामांविषयी काढलेले गौरवोद्गार किती सार्थक होते हे यावरूनच सिद्ध होतं. पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या हृदयातील अविभाज्य स्थान त्यांनी पटकावलं हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. आज अशोक मामांविषयी आपण जाणून घेतलं, त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेतलं आणि ऐकली त्यांच्यावर चित्रित झालेली सुमधुर गाणी. आजचा गीतगुंजन कार्यक्रम आपल्याला आवडलाच असेल याची मला खात्री आहे. FM बँड 101.7 MHz श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे

0: जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून 2026. ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
3: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
2: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
3: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
3: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
2: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
3: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
2: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
3: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही
2: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
3: निरोगी जीवन.
2: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.
4: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. शिट्टी मारणं हे असभ्यपणाचं लक्षण समजलं जातं, पण ही शिट्टी जेव्हा तुमची कारकिर्द घडवते, तुम्हाला एक ओळख निर्माण करून देते आणि तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळते, तेव्हा काय होतं? आश्चर्य वाटलं ना? याविषयीच जाणून घ्यायचं असेल तर आज 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. श्रोते हो, सकाळची 10:30 आणि 13 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नये तराने. या कार्यक्रमाचा आनंद घेताना आपण थोडी ज्ञानवर्धक माहिती देखील घेऊया. याआधी मी आपल्याला आजच्या दिवसातील एका विशिष्ट विषयाची विस्तृत माहिती दिली होती. तो विषय होता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचं महत्त्व आणि संरक्षण. आजच्या दिवशी आणखीही काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळं आजच्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित होतं. त्याविषयी जाणून घेऊयात आणि सोबतच आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, आज नारायण मल्हार जोशी यांचा जन्मदिन. हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक, अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते आणि दूरदर्शी नेते होते. भारताच्या इतिहासामध्ये कामगारांच्या हक्कांचं रक्षण करणारे आणि त्यांच्यासाठी कायदेशीर चौकट निर्माण करणारे नेते म्हणून त्यांचं स्थान अत्यंत मोलाचं आहे. मुंबईतील गिरणी कामगार, झोपडपट्टीतील नागरिक आणि गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी 1911 सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. या लीगच्या माध्यमातून कामगारांसाठी रात्रीच्या शाळा, मोफत वाचनालय, वैद्यकीय केंद्र आणि सहकारी पतपेढ्या सुरू केल्या. त्यांनी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार परिषदांमध्ये अनेकदा भारतीय कामगारांचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागानं त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून

0: 5 जून 1980 रोजी एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण केलं. श्रोतेहो, देशाच्या विकासात श्रमिकांचं महत्व खूप आहे, परंतु त्या तुलनेत त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. या निमित्तानं थोडं मंथन करूया आणि श्रमिकांना आदराची वागणूक देऊया. आजच्या दिवसातील इतरही महत्वाच्या घटनांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी ऐकूयात हे छानसं गीत.
1: Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, let's start the fun.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात रवींद्र रावळ यांचं गीत आपण ऐकलं. हम आपके है कौन चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.

0: लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात रवींद्र रावळ यांचं गीत आपण ऐकलं. हम आपके हे कौन चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, आज नैतरानी या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेताना आपण जाणून घेतोय आजच्या दिवसात घडलेल्या विशिष्ट घटनांविषयी. 2003 साली आजच्याच दिवशी 50° सेल्सिअस हे भारतातलं सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलं. राजस्थानमधील चुरू, धोलपूर आणि ओडिशातील तितलागडसारख्या भागांमध्ये तापमान 50° सेल्सिअसच्या वर गेलं होतं. या तीव्र उष्णतेमुळं आणि उष्माघातामुळं भारतात, विशेषतः आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये 1200 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळं विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडल्यानं तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. तसंच कूलर आणि पंख्यांच्या अतिवापरांमुळं वीज यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. हा 2003 मधील एक ऐतिहासिक विक्रम असला तरी हवामान बदलामुळं आता ही परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. अगदी अलीकडच्या वर्षातही, म्हणजेच मे-जून 2024 आणि 2026 उन्हाळ्यात उत्तर भारतात, दिल्ली आणि राजस्थान इथं तापमान पुन्हा एकदा 48° सेल्सिअस ते 50° सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं दिसून आलं आहे. श्रोते हो, ही धोक्याची घंटा आहे. आपण वेळीच सावध व्हायला हवं आणि निदान आता तरी वृक्षांची लागवड करायलाच हवी, कारण हिरवी झाडी असलेला निसर्गरम्य परिसर तापमान नियंत्रित तर करतोच पण आपल्याला एक आनंदही देतो.
1: मैं जानता हूं

रिफ्युजी चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. तर सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

श्रुतीहो नेतरांनी या कार्यक्रमात आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा आणि जाणून घेत आहात आजच्या दिवसात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांविषयी. श्रुतीहो, खेळ माणसाचं शरीरच नाही तर मनही सुदृढ बनवतो. खेळामुळं आपण यशाबरोबरच अपयश देखील पचवायला शिकतो. आपल्यातील संघभावना वाढीस लागते आणि आपण वैचारिकदृष्ट्या देखील प्रगल्भ होतो. म्हणूनच वेगवेगळे खेळ आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतात. अशाच एका महान खेळाडूनं आजच्याच दिवशी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. टेनिसचा सम्राट समजल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदाल यांनी 5 जून 2022 रोजी पॅरिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले 14वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी 22वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. फ्रेंच ओपन 2022 अंतिम सामन्यात राफेल नदाल यांनी नॉर्वेच्या कॅस्पर रूड यांचा 6-3, 6-3, 6-0 अशा सर्व सेटमध्ये पराभव केला. नदाल यांनी फ्रेंच ओपनच्या इतिहासात खेळलेल्या सर्व 14 अंतिम सामन्यांमध्ये

विजय मिळवला आहे. म्हणजेच अंतिम सामन्यात त्यांचा पराभवाचा रेकॉर्ड 0 आहे. वयाच्या 36व्या वर्षी फ्रेंच ओपन जिंकून ते या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर पुरुष विजेते ठरले होते. या विजयासह नदाल यांनी पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा तत्कालीन जागतिक विक्रम केला होता. त्यांनी नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांना मागे टाकले होते. फ्रेंच ओपन ही स्पर्धा क्ले कोर्टवर अर्थात लाल मातीवर खेळवली जाते. नदाल यांनी या मैदानावर मिळवलेल्या अफाट यशामुळे त्यांना किंग ऑफ क्ले असंही म्हटलं जातं. बघा श्रोते हो, वयाच्या 36व्या वर्षी नदाल यांनी हा विक्रम केला. हा विक्रम आपल्याला हेच शिकवून जातो की मोबाईल आणि इंटरनेटच्या जगातून बाहेर या आणि रोज एकतरी मैदानी खेळ खेळून स्वतःला एकदम फिट आणि फाईन ठेवा.

उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं सिर्फ तुम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलात. श्रोते हो, विज्ञानाच्या इतिहासात 5 जून 1995 हा दिवस अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे, कारण याच दिवशी प्रयोगशाळेत जगातील पहिले बोस आइन्स्टाईन कंडेसेंट म्हणजेच पदार्थाची 5वी अवस्था यशस्वीरित्या तयार करण्यात आली. 1924 भारताचे महान शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी प्रकाशाच्या कणांबद्दल एक संशोधन पेपर लिहिला होता. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी बोस यांच्या सिद्धांताचा विस्तार करून असा अंदाज वर्तवला होता की जर अणूंना अतिशय थंड केले तर पदार्थाची एक नवीन अवस्था निर्माण होईल. या सिद्धांतानंतर तब्बल 71 वर्षांनी प्रयोगशाळेत हा शोध प्रत्यक्षात आणण्यात यश आलं. संशोधकांनी लेझर कूलिंग आणि मॅग्नेटिक इव्हॅपोरेव्हिटिव्ह कूलिंग तंत्राचा वापर करून रुबिडियमच्या अणूंना निरपेक्ष शून्याच्या अगदी जवळ म्हणजेच 170 नॅनो केल्विनपर्यंत थंड केलं. या अत्यंत कमी तापमानाला अणूंची हालचाल पूर्णपणे मंदावली आणि ते वेगळे न राहता एकमेकांमध्ये विलीन झाले. सर्व अणू एकाच क्वांटम स्थितीत आले आणि त्यांनी एका महाअणू अर्थात सिंगल सुपर ॲटमसारखे वर्तन करण्यास सुरुवात केली. हा शोध आज क्वांटम कम्प्युटिंग, लेझर तंत्रज्ञान आणि अणुघड्याळ्यांच्या अर्थात ॲटॉमिक क्लॉकच्या निर्मितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या क्रांतिकारी शोधासाठी एरिक कॉर्नेल, कार्ल विमन आणि या क्षेत्रातील स्वतंत्र अभ्यासासाठी MIT शास्त्रज्ञ वोल्फगँग कॅटरले या तिघांना संयुक्तपणे 2001 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. बघा मित्रांनो, दिनदर्शिकेत आपण रोज बदलत जाणारी तारीख आणि वार पाहतो, पण या बदलणाऱ्या तारखेत किती मोठा इतिहास दडला आहे हे आपल्या गावी तरी असतं का बरं? म्हणूनच आम्ही नेहमी आवाहन करत असतो की ज्ञान आणि मनोरंजनाची वाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता दामिनी. श्रोतेहो नयेतराने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोतेहो यानंतर ठीक 11 वाजता मराठीतून बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित केलं जाईल.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 5.25% कायम ठेवला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. जागतिक पातळीवर भूराजनैतिक संघर्षामुळे निर्माण झालेली अस्थिरता, सप्लाय चेनमध्ये निर्माण झालेले अडथळे आणि दबाव, याशिवाय ऊर्जा संसाधनांचे वाढलेले दर याचा परिणाम विकासाच्या वेगावर झाला असून महागाईच्या अंदाजात वाढ झाल्याचं पाहायला मिळत असल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं. पुरवठा तुटवड्याचा परिणाम चौथ्या तिमाहीत आणि त्यानंतर देखील कायम राहील असं ते म्हणाले. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच वाढतं जागतिक तापमान यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी निश्चित केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश या संकल्पनेतून देण्यात आला आहे. पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर विशेष ध्वनिचित्रफीत प्रसारित करून पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि हरित भविष्याचा संदेश दिला आहे. हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्धच्या लढ्यात निसर्ग हा आपला सर्वात मोठा सहकारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. आपण लावलेलं प्रत्येक झाड, जतन केलेली प्रत्येक परिसंस्था आणि स्वीकारलेली प्रत्येक शाश्वत जीवनशैलीची सवय आपल्या सामूहिक भविष्याला अधिक बळकट करते. चला एकत्र येऊन हरित, स्वच्छ आणि अधिक सक्षम भारत घडवण्यासाठी योगदान देऊया, जेणेकरून

0: या पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरणाचा वारसा मिळेल असं मंत्री यादव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. सुरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपयांच्या तर दमणमध्ये सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर झाले. यात 10 सुवर्ण 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश असल्याचं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये राज्यातली नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानसही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीदिनी 26 जूनला हा पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिली. लोकसभेचे माजी महासचिव आणि घटनातज्ञ सुभाष सी कश्यप यांचं नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

रसिका श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, काल भर दुपारी त्रिमूर्ती चौककडून आकाशवाणीकडे दुचाकीनं येत होते. खरं तर भर उन्हात दुचाकीनं प्रवास करायचा म्हणजे केवढं दिव्य. पण खरं सांगू का, हे दिव्य मला पार करावंच लागलं नाही. झालं असं की त्या रस्त्यावरील दुभाजकांवर जी झाडं लावली होती ना, त्याची सावली संपूर्ण रस्त्यावरून पडली होती आणि त्यामुळं एखाद्या उद्यानातून मी भ्रमण करत आहे अशी अनुभूती मी घेतली. त्या क्षणी असं वाटलं की शहराच्या प्रत्येक दुभाजकांवर जर अशी झाडं असती तर काय बाहेर येईल ना, अर्थात वाहतुकीचे आणि रहदारीचे सर्व नियम पाळूनच. झाड अंगणात असो, रस्त्याच्या कडेला असो किंवा जंगलात, ते आपल्याला सावली, फळं, फुलं आणि पावसाच्या रूपानं पाणीही देतं. झाडांचं इतकं महत्त्व असूनही आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. यंदा उन्हाचे चटके अगदी होरपळून निघण्याइतके बसले आहेत, तरी आपण काही सुधारायचं नाव घेत नाही. तुम्हीच सांगा, हे योग्य आहे का मित्रांनो? नाही ना. त्यात आज जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळं सकाळपासून आम्ही तुम्हाला पर्यावरणाचं महत्त्व सांगत आहोत. आता तरी मनावर घ्या आणि वृक्षांची लागवड करा. तुम्ही निसर्गाच्या दिशेनं एक पाऊल उचललं तर तो धावत तुम्हाला आपल्या कुशीत घेऊन भरभरून आनंद देईल. इतका निसर्ग उदात्त आहे.

ठाकरेंच्या स्वरात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश केबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. श्रोते हो, शेट्टी वाजवणं हे काही आपल्या संस्कृतीत फारसं चांगलं समजत नाही. ते साधारणपणे टुकारपणाचं लक्षण समजलं जातं. पण हीच शेट्टी जेव्हा तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन होते तेव्हा, हीच शेट्टी इतरांपेक्षा तुमचं वेगळेपण ठरवते तेव्हा, हीच शेट्टी तुमची ओळख बनते तेव्हा. आश्चर्य वाटलं ना? आजच्या गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात मी याविषयीच बोलणार आहे. पण संस्कृतीत चुकीची समजली गेलेली ही शिट्टी कानांना किती मधुर वाटू शकते ते आधी ऐकूया.

कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण, सुखविंदर सिंग, मनहर उदास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. सौदागर चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. काय कसं काय मंडळी, कशी वाटली शिट्टी, मस्त की नाही? गायक गायिकांच्या स्वरा इतकीच सुमधूर शिट्टी वाजवणारा हा अवलिया आहे नागेश सुर्वे. 1975 पासून आजपर्यंत या अवलियानं चक्क 1600 अधिक हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांसाठी शिट्टी वाजवली आहे. त्यांच्या शिट्टीचा हा प्रवास इतका प्रतिभाशाली होता की त्यांनी वाजवलेली शिट्टी ही त्या गाण्याची ओळख बनली. पण असं असूनही नागेश सुर्वे मात्र कायम अंधारातच राहिले. आज त्यांच्या प्रतिभेवर थोडा प्रकाश टाकूया आणि ऐकूया त्यांच्या शिट्टीमुळे चार चांद लागलेली काही सुमधुर गाणी.

लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दिल तू पागल हे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं उत्तम सिंग यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय शिट्टी वादक नागेश सुर्वे यांच्याविषयी. श्रोते हो, नागेश सुर्वे यांचा जन्म मुंबईतील एका चाळीत नागपंचमीच्या दिवशी झाला होता, म्हणूनच त्यांचे नाव नागेश ठेवलं गेलं. योगायोगानं ज्या शिट्टीला सापांची भाषा म्हटलं जातं त्याच कलेला त्यांनी आपलं करिअर बनवलं. मुंबईतील दादर भागात त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या गल्लीत मुलं एकमेकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या सिग्नल म्हणून वाजवत होते. नागेश सुर्वे यांनी गंमत म्हणून त्या सर्व शिट्ट्यांची हुबेहूब नक्कल करायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांच्या या

अलका यादनी, कुमासानो आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कुछ कुछ होता हे चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. श्रुतीहो, नागेश सुर्वे हे केवळ उत्तम शेट्टी वादकच नव्हते तर ते उत्तम व्हायलिन आणि सितारवादकही आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतील प्यारेलाल हे त्यांचे बालमित्र होते. प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा यांच्याकडूनच सुर्वे यांनी व्हायलिन शिकलं होतं. एकदा एका म्युझिक शेड्यूलच्या सुट्टीत पिकनिक दरम्यान संगीत संयोजक किशोर शर्मा यांनी त्यांना मग्न होऊन शिट्टी वाजवताना ऐकलं. त्यांची ही कला पाहून त्यांनी सुर्वे यांना गाण्यात शिट्टी वाजवण्याची संधी दिली. 1975 जुली चित्रपटातल्या दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए या सुपरहिट गाण्यापासून त्यांचा बॉलिवूडमधला प्रवास सुरू झाला, जो आजतागायत सुरूच आहे.

किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी ह्यांचं गीत आपण ऐकलं. जुली चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय शिट्टी वादक नागेश सुर्वे यांच्याविषयी. नागेश सुर्वे यांची प्रतिभा पाहून मोठमोठ्या दिग्गजांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. महान गायक किशोर कुमार यांनी नागेश सुर्वे यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की तुम्ही इतक्या सहजतेनं आणि अचूकतेनं शिट्टी वाजवता जसं मी गाणं गातो. तर प्रख्यात शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी जेव्हा त्यांची शिट्टी ऐकली तेव्हा त्यांना वाटलं की कोणीतरी अतिशय कुशलतेनं बासरी वाजवत आहे. अगदी खरं आहे, बासरीच्या धूनसारखीच त्यांची शिट्टी कानांना ऐकू येते. म्हणूनच एखाद्या गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही शिट्टी वाजवली जाणं हे खरं तर खूप मोठं महत्त्व आहे. यातूनच नागेश सुर्वे यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते.

नितीन मुकेश, शब्बीर कुमार, अल्का याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. तेजाब चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, आजही हे गीत ऐकलं की त्याच्या बॅकग्राऊंडला जी शिट्टी वाजते ती ऐकून आपण एका वेगळ्याच विश्वास जातो, नाही का? खरं तर 1600 अधिक गाणी आपल्या शिट्टीनं सजूनही बॉलिवूडमध्ये नागेश सुर्वे यांना योग्य ते श्रेय किंवा नाव मिळालं नाही. अनेक चित्रपटांच्या क्रेडिट्समध्ये त्यांचं नाव कधीच टाकलं गेलं नाही, ज्यामुळे हे हा अवलिया कलाकार बरीच वर्ष पडद्यामागे म्हणजेच गुमनाम राहिला. संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी संगीत दिलेलं आहे. ऋषीराज या नावानंही ते संगीतकार म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांची मुलगी रुपाली सुर्वे ही देखील एक उत्कृष्ट शिट्टीवादक असून ती आपल्या वडिलांचा हा अनोखा सांगीतिक वारसा पुढे चालवत आहे. केवळ रुपाली सुर्वेच काय, तर ज्या तरुण मुलांना चांगली शिट्टी वाजवता येते त्यांनी नागेश सुर्वे यांचा आदर्श नक्की घ्यायला हवा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही ना काहीतरी विधायक काम नक्कीच करायला हवं.

शंतनू मोहित्रा यांनी संगीत दिलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. विनोद राठोड आणि संजीवनी यांनी गायलेलं हे गीत होतं लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय शेट्टी वादक नागेश सुर्वे यांच्याविषयी. श्रोते हो, शेट्टी वाजवणं ही काही सोपी गोष्ट नाही बरं का. कोणत्याही साधनाशिवाय स्वतःचे ओठ विशिष्ट आकारात मिटून किंवा तोंडात बोटे ठेवून जेव्हा फुंकर मारली जाते तेव्हा जो तीव्र आवाज निघतो त्याला शिट्टी वाजवणं असं म्हणतात. आणि हा आवाज जेव्हा सुरात काढायचा असतो तेव्हा किती कस लागत असेल याचा कधी विचार केला आहे का? थोडक्यात काय तर नागेश सुर्वे यांची कारकीर्द आपल्याला हेच शिकवते की मुलांना असलेल्या छंदांना जर योग्य दिशा दिली तर भविष्यात ती त्यांची ओळख ठरू शकते. त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी शिट्टी वाजवत असतील तर त्यांना रागवू नका. त्याऐवजी त्यांना नागेश सुर्वे या

शान आणि कैलाश खेर यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. फना चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाही आहे ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्त्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न.

होती. शेतात उगवलेलं घास गवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं. शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत. एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे.

0: भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्ष तळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. आपले जीवन सुरक्षित करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया, आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
1: कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
0: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
1: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण

0: पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न.
1: आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
0: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळंच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: साठवा।
1: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या, आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका।
2: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं। ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे।

0: सांभाळावं.
1: प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशावेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
0: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
1: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया,
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणीनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अन कसं

कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजापलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजापलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या देते नसतो हेवा द्यावा, नसते ईर्ष्या देते नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको, थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात, काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं, वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आपण इतके मोबाईलचा अधीन झालेलो आहे आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल,

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही. काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे, पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी. डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा. तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे. तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी. आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा. तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार. पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे. दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो, अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची.

गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची, उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वाढ. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे, भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन, येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधीकधी झाडापाशी, कधीकधी झाडापाशी एखादा वाटसुरू येतो. कधीकधी झाडापाशी एखादा वाटसुरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे, झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची. कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतो आहे, फूल फुलतं आहे, वारा वाहतो आहे, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो. या ठिकाणी ही कवयित्री

म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते।

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येकजण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. दुपारचं 1 वाजतोय. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीत बहार आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटून 6.6% केलं आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धीदर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलनवाढीचा दर यंदाच्या आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही त्यांनी सांगितलं. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा बँकेनं दिली आहे. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच वाढतं जागतिक तापमान वाढ यासारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना आहे. पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्व भारतीय नागरिकांना एकत्र येऊन हरित, स्वच्छ आणि सक्षम भारत घडवण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांसाठी निरोगी आणि सुदृढ पर्यावरण निर्माण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जुळून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बोरिवली इथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या उपक्रम राबवण्यात आला. मुंबईत

0: भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक यात सहभागी झाले. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं क्रीडा संकुल इथं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. कोल्हापूर इथं भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्ह्यात मनोरा तालुक्यातल्या माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संरक्षणासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी हजारो सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. सांगली इथं महानगरपालिका तसंच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून एकूण 70,000 अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये गुणांच्या पडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 अधिक अर्जांचा समावेश आहे. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटीची पडताळणी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईनं मंगळवारी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयानं OSM प्रणालीची अंमलबजावणी आणि खरेदी प्रक्रिया तसंच संबंधित कंत्राटदार कंपन्यांची कामगिरी, कराराच्या अटी आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत. मात्र यंदा अल्निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. चित्रपट चिमण्यांची शाळा. संगीतकार सुधीर फडके.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम लक्ष्मण यांचं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे नवरे सगळे गाढव.

0: नवरी सगळी गाढव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं तुषार मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अनंत जाधव यांची रचना होती आणि राम लक्ष्मण यांचं संगीत.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची रचना, प्रभाकर जोग यांचं संगीत आहे.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार दीपक पाटेकर.

0: श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात अंगार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं छत्रपती संभाजीनगर केंद्राचं वार्तापत्र. तर त्याआधी ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से.

0: हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे, काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा। लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में।
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा

मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या

0: ते सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही, असंही ते म्हणाले. ओमानने मस्कतजवळच्या आपल्या एका महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2,740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU अधिक होता, आता हा गढूळपणा 15 NTU कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र

0: संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजार भावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ऐकूयात एक गीत पण तत्पूर्वी.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

फूल या चित्रपटातील उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिले यांनी. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित करत आहोत 12 साल सरकार के अंतर्गत स्वास्थ्य सेवा कार्यक्रम.

101.7 MHz वर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 3 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद

पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथे विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्त्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली, तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी.

0: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अच्छे हम अकेले
1: चलें साथ लेने
0: अच्छे हम अकेले

0: किसी के
1: संग रहे तो याद करोगे, समझे
0: समझे।

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजतात. युवाणी हा युवकांसाठी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलो हर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

0: जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल, समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल, निसर्गाबद्दल, आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी, पर्यावरणासाठी, देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना, पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खर तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती, त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूर. इथे माझा जिल्हा यवतमाळ येतो, पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता. सायकलच ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. सो मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी, त्यामुळे मी सायकल निवडली. आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला

0: तिथे पूर्ण सायकलवर केलाय.
1: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
0: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं आणि माझा मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होते, कशासाठी.

0: होती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं आणि मला मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले हे काय होतंय कशासाठी होतंय आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर बघावं काय चाललंय एकंदरीत आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले का पर्यावरणाचे बदल त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायची खायला राहायला आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावं असं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावं असं वाटतंय आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे नाही का मी ज्या परिस्थितीत येते आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या वेदरवाईज असतील पण त्या होत गेल्या मॅनेज प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
1: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये.
0: हा नक्कीच, म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
1: बापरे,
0: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर तिघणं येण्याचा प्रवास करून आला तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं असं त्यांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली. तर असे बरेच प्रसंग आहेत.
1: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
0: हा नक्कीच, म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार, आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल्स जे मोजक, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकल चाक ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडल्या जाऊ शकतो.
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कन्झ्युमरिस्ट लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात

0: गावाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. सो अशा काही गोष्टी मधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणाहून ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात. सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकल चाक उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकल चाकच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासात मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 wheels 435 days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेलं आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग की मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत्या, वेगळं कल्चर पाहायला भेटत होतं आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि भूगोलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही, पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागले तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे, पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करतायत आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन, जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही, तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले, त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. 2 wheelers आणि 4 wheelers वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर ह्यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी

0: माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं, लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस्ट करायला लागलो की मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणीमध्ये त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा, तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायक्लिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्स सहित.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. यावर पानसरे यांनी आपण माघार घेतली नसल्याचं सांगत आक्षेप अर्ज दाखल केला. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी केल्यानंतर पानसरे यांनी आक्षेप अर्ज मागे घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागं घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतलेले आणि मूळचे कर्नाटक राज्यातल्या करूरचे रहिवासी असलेले माजी सनदी अधिकारी अन्नामलाई 2020 भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. त्यांच्या कार्यशैलीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला होता. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. दरम्यान देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याविषयी भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करण्याची मुभा बँकेनं दिली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शासकीय सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीनं मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या 1 कर्मचारी समाधान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज बीड इथं 1 कर्मचारी समाधान शिबिर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. महिन्याच्या 1 शासकीय सुट्टी आली तर त्यापूर्वीच्या कामकाजाच्या दिवशी हे शिबिर घेतलं जाणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्याचा 2 टप्पा येत्या 23 आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात 65 उमेदवार मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या 1 नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. आज जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळ राज्यातल्या सर्व बसस्थानकामध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या

0: हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. तसंच एसटी महामंडळाने आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्राच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नाशिक इथं पर्यावरण दिन उत्साहात साजरा झाला. गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीत महापालिका तसंच लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली. दरम्यान वनविभाग, महाराष्ट्र शासन आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष सायकल राईड आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे 2500 झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापौरांनी यावेळी केलेल्या भाषणात प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून वर्षभर त्याची काळजी घेत ते जगवण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जल दिंडी 2026 अभियानाचा आज समारोप झाला. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 5 दिवसांमध्ये राबवलेल्या या अभियानात युवकांनी चित्ररथांच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांमध्ये पाण्याविषयक जनजागृती केली. सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करण्यात आलं. नांदेड महापालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत नांदेड शहरात 18 झाडे लावले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करण्याची गरज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत ते आज बोलत होते. कामगारांच्या सुविधेसाठी तातडीनं नवीन कार्यपद्धती तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ओळखपत्रांचं वितरण करण्यात यावं असे निर्देश जॉन्सन यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरणाच्या नक्षत्रवाडी इथल्या मुख्य जलकुंभात कालपासून अतिरिक्त 10 MLD पाणी उचलण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचं मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून शहरासाठी 2740 कोटी रुपये खर्चून ही नवीन पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे. लातूर शहरातल्या विविध भागात मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं आंदोलन केलं. हवामान. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मार्च महिन्यातल्या अवकाळी पावसासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी मदतीचे 12,27,00,000 रुपये वर्ग. देशात चलनी नोटांसाठी प्लास्टिकच्या वापराचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन. आणि जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका साधना शर्मा. आदौ मुख्यः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य गुजरात राज्ये 18,800 कोटि रूप्यकाधिक मूल्यानां मार्ग विद्युतः तथा औद्योगिक विकास परियोजनानां शुभारम्भं कृतवान्. केन्द्र सर्वकारेण विदेशी संस्थागत निवेशकेभ्यः करेषु महत् शैथिल्यं प्रदत्तम्. भारतीय रिजर्व बैंकेन स्वस्य नवीन मौद्रिक नीति समीक्षायां प्रमुख कुसीद दराः यथावत् स्थापिताः. पुनःक्रयण दरः 5.25% यावत् स्थास्यति. नेपालदेशस्य विदेशमन्त्री शिशिर खनालः अद्य आरभ्य त्रिदिवसीयां यात्रायां भारतयात्रायां दिल्लीं सम्प्राप्नोत्. अद्य विश्व पर्यावरण दिवसः समग्रेऽपि विश्वे आमान्यते प्रशासनेन.

श्रोतेहो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईलबरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहे तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं

0: काही शक्य करू शकतो, त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभेचे लाड बंद केले की आपलं आरोग्य सुदृढ राहील. तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण काय सांगाल आणि WHO ची काय थीम आहे?
1: WHO असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचं, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंग मेहनतीची कामं कमी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किचन मध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचन मध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
0: अच्छा.
1: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो. उन्हाळ्याच्या स्पेशली मध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात, ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो, तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो, म्हणजे सॅलेड वगैरे ठेवतो, तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचे आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत, त्याला थोडी छोटी छोटी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये, म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकण बंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं, म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता.
0: अच्छा.
1: आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत, आपल्याला सवय नाही येते. पण जे तुम्ही बाहेरून मागवाल, तुम्ही एखादी भाजी मागवलीत किंवा तुम्ही दाल खिचडी सारखा कॉमन असणारा पदार्थ मागवलात तर त्याच्यामध्ये चव येण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात ऑइलचा उपयोग करतात, म्हणजे आयदर बटर घालतील किंवा फोडणीला जास्त तेल घालतील आणि मग कॅलरीज वाढणार. म्हणजे नॉर्मल वरण भात खाताना तुम्ही ते 200-250 कॅलरी मध्ये जे कम्प्लीट करता ते तुम्हाला 400-450 कॅलरीज मिळतात त्याच्यातून. आणि एकदा ते जास्त चवीचं लागायला लागलं की आपण ते ऑर्डर करतो घरातल्या खाण्यापेक्षा.
0: बरोबर.
1: म्हणून घरातच तुम्ही व्यवस्थित करून ठेवलं तर तुम्हाला सेफ्टी पण आहे, कॅलरीज अडिक्वेट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल, त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे यूज करू शकू.
0: नक्की.
1: अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा करू. तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी गरम करा, म्हणजे रिहीट जास्त होणार नाही ती.
0: अच्छा.
1: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या. म्हणजे ती रिहीट केले नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहेत.
0: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती? आपण
1: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन

0: कन्सिस्टन्ट असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटेवडा तळला जातोय, बरोबर आहे, म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असत. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते. पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे. उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा समोसा हे तुमच्या देखत केलं जातं, पण ते करून ठेवून मग गरम केलं असं खूप क्वचित होतं. सो असे पदार्थ जे डोळ्या देखत केले जातात ते आपल्याला इझिली कमीत कमी कॉन्टॅमिनेशन खाता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे. फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्यांनी जे ग्लोव्ज घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केले जाते. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे. सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर, तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंगतेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं, की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत, तर हा सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंगतेल म्हणजे शेंगतेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं, तर हा नेमका काय प्रकार आहे?
0: आपण दोन प्रकारची तेल आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
1: अच्छा,
0: म्हणून त्याचा वास येतो. आलं लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो, कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत. आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
1: पण ते शरीरासाठी
0: नाही चांगलं.
1: अच्छा,
0: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत, हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
1: अच्छा,
0: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे. घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा. अशी खूप तेल आपल्याकडे आहेत.
1: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते, मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपले शरीरात वाढणार नाहीत ना, ते चांगलं नाही का शरीरासाठी?
0: नाही नाही नाही, अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत, कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटीमध्ये फॅट हे आवश्यकच असतं, नाहीतर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात ते आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेलं खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं?
1: बरोबर
0: असं.
1: बरोबर.
0: आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केले तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा, मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही, असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आणि आता आपण गोडावरती येऊया, सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं, काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता

0: साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो. तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत, की त्यांचे गुणधर्म सेम आहेत, की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
1: साखर, गूळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
0: अच्छा,
1: ओके, तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर थोडाफार फरक आहे, खूप जास्त नाही आहे. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा.

0: आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात, 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत. म्हणजे गुळात लोह असतं, पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
1: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
0: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात, फरक खरंच काही नाहीये.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचं पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं काय आहे नेमकं?
0: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतात. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते, भेंडीची भाजी, मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं केलं, मेथीची भाजी केली तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10 हजारामध्ये एखाद दुसऱ्याला असते.
1: अच्छा,
0: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्मध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्लीत, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे, बरोबर आहे? 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे, पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
1: नाही,
0: पुरीच लागते ना. मग त्याच्यानी जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार आहे.
1: अगदी
0: आलं लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे.
1: अच्छा,
0: मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा.
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची आणि मग तुम्ही धड भाकरी करू शकत नाही, धड पोळी करू शकत नाही. म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची ताकद चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरतं आणि तुमची शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
1: नक्कीच डॉक्टर. एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल? कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
0: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
1: अच्छा.
0: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे? आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
1: अच्छा.
0: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबर युक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
1: नक्कीच.
0: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत नाही हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.
1: नक्कीच डॉक्टर. आता चहाविषयी बोलतोय आपण, तर

0: चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
1: आता अशी वेळ आली आहे, काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचं आहे. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळची. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसऱ्या वेळेचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी. मग तेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 च्या आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा. आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते, म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी, असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटायचं, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाऊट शुगर वाला, एक वेळेला तुमच्या आवडीचं.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय.
1: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं. आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20 ते 30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, प्रमाणाचं भान ठेवा. डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा. जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमचा इन्सुलिन स्पाईक वाढणार नाही, आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्याने वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाही आहे, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्थ देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीने आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही. त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा, आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
0: डॉक्टर आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात. तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
1: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
0: अच्छा,
1: म्हणजे संध्याकाळच्या भात
0: डायटवाल्यांनी पण खायचं?
1: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड, ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात ते आलं की पोटामध्ये, आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात. मी वरण भातावरती भातावरती सांगते, कुठल्याही प्रकारे ह्या काय प्रॉब्लेम नाही.
0: डॉक्टर अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे.

0: तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
1: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणारं ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजुअली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला त्या तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही आणि जवस, जवस आणि चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, फक्त कच्च्या खायच्या नाहीत. म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यांमध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काय मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया या आपण भाजून मग त्याचा वापर. म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना त्याच्यामध्ये हे मिक्स टाकून द्या, कोणते कोणते भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप असं एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं, फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात. स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले एक चमचा चिया सीड खा, उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स मिळतील
0: आणि प्रोटीन पावडरचा इनटेक हल्ली खूप सगळ्यांचा वाढलाय.
1: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ॲसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशनमध्येच तयार केलेलं आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केलेला नाही, आपण केलेली पावडर आहे ती फक्त आपण फक्त प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर फायबर हे आलंच पाहिजे आणि जे आपण नेहमीच जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
0: अच्छा,
1: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल. म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे, आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन आहोत त्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे, स्ट्रीट फूड वरचं खाणं हे तुम्ही रेअरली म्हणजे कसं 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे, हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील. स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं, त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
0: नक्कीच डॉक्टर, डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्त भारत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगतेय सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12

0: वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है। 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
1: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धीदर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांची उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
1: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या 2 उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 2 उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आत्तापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान

जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिॲक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो, किंवा 2025 ऑपरेशन सिंधू

0: हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णत तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
1: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रिनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळे पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लॉईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्याती

0: मध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80 सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळं हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
2: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळ उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील

0: भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी ही देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे. आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील. आणि दुर्गम भागातील जनतेला ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 5 जून 2026. श्रोते हो, आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत ऊस उत्पादन वाढ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेत खत व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं

0: स्थान आहे. योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खतं यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरवसे यांना आमंत्रित केलं आहे. सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
1: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे. या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते. आणि यावर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे. म्हणजे ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याहीपेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्वाचं स्थान असून, जे आपण साखर निर्माण करतोय साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे. त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणं अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो. त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो. यामुळं काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. जमिनी या क्षारपट झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत. त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे. त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाल टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
0: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
1: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाल टिकवून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गांनी जाऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, की जसं आडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे तर याचा सुद्धा काय होतो परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सऱ्या आणि दोन रोपामधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं. परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब

0: थोडा अधिक तेवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर. माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरं अतिशय महत्वाचं आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो, रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: प्रकारची खतं आहे त्याची संतुलित मात्रा ही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे. संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समशुक्त जमिनी आहेत. यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, चोपन जमीन आहे. अशा जमिनीचा सुद्धा काय होतो, परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो. आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी आंतरमाशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो, या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो. एक म्हणजे मातीचं बी आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे सर, ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आता मी जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चितच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं ही एक काळाची गरज आहे.
1: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो, ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेने निवड, ऊस लागवडीचे प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेने प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर, आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामू किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचं बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. तर खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की मातीच्या थराची आदला बदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे, अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो, हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण सुद्धा अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाहीये. त्यामुळे अशा

0: जमिनी सबसॉयलर नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं, अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन आहे ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर आता आपण मशागत केली पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?

0: उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर, आता आपण मशागत केली, पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण, ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते. कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं, मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं. क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं, क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते, वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो, वाढला जातो. जमिनीतली उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. जमिनीतली हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं. जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते. आणि अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं, आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याचवेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो, तर त्यावेळेस सऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी बांधव सेंद्रिय खत वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करताल, तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाचं जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण, या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे, जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्पोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला, तर स्पोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे. पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे. आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण सेंद्रिय खतं किती प्रमाणामध्ये टाकू त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतं आपल्याला टाकणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं बाब आहे की खोल नांगरणीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणं ही आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरुमाड जमीन आहे, याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर, योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमशागत याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात. म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या तर जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी. जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते. एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणे सुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे, तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5 ते 6% पर्यंतच. सर्वसाधारण आता शेतकरी

0: अगदी खोडवा किंवा निळव्यातलं सुद्धा बेणं म्हणून वापर करतात. तर असं न करता जेवढं बेणं आपलं शुद्ध असेल, जेवढं बेणं आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो, तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25 ते 30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ हे पूर्णपणे झालेली असली पाहिजे, तो डोळा फुगीर असला पाहिजे, डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नये, अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8 ते 10 महिने वयाचा ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचं जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांघशा फुटलेलं किंवा तुरं आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% पेक्षा जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातला जो ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बेणं आणायचं असेल आणि ते ऊस बेणं लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळवून त्यामध्ये जर हे 10 ते 15 मिनिटे ऊस बेणे बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना दोन पद्धतीने ऊसाची लागण केली जाते. एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी तर ऊसाची लागण केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं अशा भागामध्ये आपल्याला तुटाळी भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाहीये. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळेस टाकावयाचे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या सहाय्याने 2 ते 3 इंच खोल चळी घ्यायची. त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2 ते 3 इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवणीनं काय होतं की कोंब जो आहे ऊसाचा येणारा तो जोमदार येतो. उगवण 85% पेक्षा जास्त काय होते आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आहे की हलकी जमीन जिथं असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे, ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये. नाहीतर खोलवर गेली की काय होतं आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे, उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते. जो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिकं घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते आणि दोन्ही पिकं अन्न घटकामध्ये काय करतात तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात. आणि हे जे आंतरपिक आहे हे ना रासायनिक खत किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळं जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या दोन लाईन आहेत त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ह्या आंतरपिकाची असली गेली पाहिजे. मग आंतरपिकं घेत असताना आपण कांदा असेल, लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारी म्हणतो कोबी असेल, बटाटा असेल, अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार आणि सर्वात महत्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत. त्याचा परिणाम ऊसाच्या फुटवेवरती होता कामा नये अशा पद्धतीने आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: सर, आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे, जैविक आहे, तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना

0: त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत, म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती, म्हणजे ऊसाच्या फुटवेवरती होतो. आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता तिसऱ्या चौथ्या दिवशी वापसा परिस्थिती असेल, त्यावेळेस जर आपण तिफारशीत तणनाशकाचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जी आपली ऊस उगवण होणार आहे त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे, मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 7 ते 8 दिवसांनी आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटवे फुटण्याची अवस्था राहते या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचं व्यवस्थित बंदोबस्त झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा, सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा वापर केलेला आहे या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतर पीक घेतच आहोत तर मग आंतर पीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामं ही आवश्यक असतात, तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे म्हणजे ह्या दोन बांधणीमधला फरक सुद्धा शेतकरी बंधून इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते. आणि मोठी बांधणी जी आहे ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. तर आता बाळ भरणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळ भरणी आहे ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे हे राखण्यासाठी त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळ भरणी ही लागणीनंतर 45 ते 60 दिवसांनी करणे आवश्यक असते. बाळ भरणी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक पाहता नत्र जे आहे हे नत्र लागणीला कमी, म्हणजे लागवड करताना कमी, आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे ती 45 दिवसानंतर चालू होते ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळ भरणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होती सुधारते आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे, जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा आहे. जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याचबरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा ह्युमिक ऍसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो, एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान

0: पूर्वसे वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी.

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता रात्रीचे 8 वाजत आहेत. ऐकूयात काही संदेश.

चरे। श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
1: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे. अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातम्या. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास

0: कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलीमर नोट की जहाँ तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहाँ पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहाँ पे हम करेंसी त्वरित गति से वहाँ पे पहुँचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्च पर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक GDP 2,99,000 crore जास्त होता तर 2025-26 वास्तविक GDP 3,23,000 crore जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 crore भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्त्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात

0: भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजचे कलाकार आहेत पुरुषोत्तम उहिके आणि सहकारी. त्यांनी गायलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं. त्यांना साथ संगत आहे केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. ऐकूया पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं.

संत तुकडोजी महाराजांच्या या रचना आत्ता आपण ऐकल्यात, पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या. त्यांना साथ संगत होती केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया. वंदना विटणकर यांची रचना, शुभा जोशी यांनी गायलेली आहे.

शुभा जोशी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही रचना होती. आणि आता ऐकूया सीमा चंद्रगुप्ता आणि भूमानंद बोगम यांनी गायलेली पी टी पाटणकरांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं गायन आपण ऐकणार आहात. साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली. विलंबित खेळाची बंदिश आहे 3 तालात आणि मध्यलय बंदिश आहे 2/3 तालात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी, हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली.

क्षुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात साधना शिलेदार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भूपाळी आपण ऐकलात. विलंबित गत तीन तालात निबद्ध होती आणि मध्यलय गत अदा तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत जोशी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित सुरेश बापट यांचं गायन राग स्वानंदी.

0: सुदैव शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अनंत जोशी यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: सहज संवाद. यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.